बिरला आया पाणा मन्ने सो सुख पाई पाणे विच सुख पाएंदा गुरमुख तेरा पाणा पावे सहजे ही सुख सच कमावे।

नानक मूर्ख कबह ना चेतै, क्या सूझै रैन अंधेरिया, दूजा पहर भया जाग अचेती राम, वखर राख मुइये खाजै खेती राम, राखो खेती हर गुरहेती, जागत चोर ना लागै, जम मग ना जावहो ना दुख पावहो, जम का डर पहु भागै, राव सस दीपक गुरमत द्वारै, मन साचा मुख त्यावै, नानक मूर

जिन सेविया निरपहो सुखदाता, तिन पहो दूर किया एक प्राता, जो तू करह सोई फुन होए, मारे ना राखे दूजा कोए, क्या तू सोचे है मानस बाण, अंतर जामी पुरख सुजान, एक टेक एको आधार।

नाम रता जन प्रगट हुए, एक साचे शब्द रहे लिव लाए, से जन साचे साचे पाए, साच त्याइन देख हजूर, संत जना की पग पंकज तूर, एको करता अवर न कोए, गुर शब्दी में लावा हुए, जिन साच सेवया तिन रस पाया, नानक सहजे नाम समाया, बसंत महला तीजा, पगत करह जन देख हजूर, संत जना की पग पंकज तूर, हर सेती सद रह निवलाई।

रखारी, अंतर हर नाम सर्व धरनी तर, साकत को दूर भया अहंकारी, तृष्णा जलत न कबहू बूझ है, जुए बाजी हारी, उठत बैठत हर गुण गावे, गुर किंचित कृपा तहारी, नानक जिनको नदर

धरती ते आकाश चढ़ावै चढ़े आकाश गरावै पेखारी ते राज करावै राजा ते पेखारी खल मूर्त ते पंडित करबो पंडित ते मुगदारी नारी ते जो पुरख करावै।

एक वार प्रभाती महला पहला जय कारण वेद ब्रह्म उच्चरे शंकर छोटी माया जय कारण सिद्ध भये उदासी देवी मर्म ना पाया बाबा मन साचा मुख साचा कहिए तरिय साचा होई।

अमुल लै जाहे, अमुल पाए अमुला समाहे, अमुल तर्म अमुल दीवान, अमुल तुल अमुल परवान, अमुल बख्शीश।

सीतो सीता महिमा माहे, ताके रूप न कथने जाहे, ना ओहे मरे ना ठगे जाहे, जिन कै राम वसे मन माहे, तिथे भगत वसे के लो, करे आनंद सच्चा मन सोए, सच